0: ख्याल दी मदद ख्याल दी मदद
1: मेहरगडिंग एगारगडी नुआ मिनट मिवणी हिंगाफा दिवे राज्य गडो मेवगुत कुरिया मिदनी ख्याल दी बलशो शोग बैवरुमा एवं तेरे गुलालानी तिने तिने हाथरे सुमिंग है मिनंबर मी गेतरुम पीएसएमु डीआरए मी पेज मेसेज को लैंग्वेज न नोट को लवेने फिना दिवस एफआरओ मी हफ्ता के वाहक को ख्याल देना आहर वजीफा अदा कुरनी रिसोर्ट एगा आहर उफटे अंगननी महा को एफआरओ आहर मिन्ने कादी कुजकु नुलिबे अंहेनुन्न किवेस वजीफाए दामी है वेगें उले गोतकी अंहेनुन्न बदल तकें अन्नकं अहन फाहग कुरवनु गुलायर फोन अबदु बिजी फोन बिजी नुनिया वाइबगा ओन ओन ओनगा एगमको अहरिंगे फोन जवाब नुते सवाल कुरमुं बुनी ऑफिस कन तक्कुवा फोन बिजी है रशगहुर अहरिंगे रट्टेसे गुलाफ बुनेफि अंहेनुन्न रशक कंस्ट्रक्शन मसक्कते कुरंग असुले मिहका गैग गुलमें ओन्नकम वाहक दिकेवे मिकन यागिन कुरंग अहरिन रशदिए अंहेनुन्न नांगा ए वाहके की तेकु तेदु हगीगे हगीगे फेनुनी अहरिंगे देलोला मिहारो अंहेनुन देरवे माफवे सेदेफि अदे एहेन दे नूलेन कम बुनी एकम कु इतुबारने गुलमे केने कुरिय गेंदानी केने देन हदानी ख्याल दिबला मी मी हफ्ता के वाहक कोलकी मी वाहक कोला एहुन तेरिन के ख्याल मी बेणवानी एम मी हाय साबुन शफीक के ख्याल हुरी कोते बलाला शफीक का वाहक दकालाने अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम सलाम
1: शफीक
2: दब
1: केने हालो
2: हाय ल रंगले बुना तिको दिन केने
1: हम बारा बराबर मेगत की कोला
2: जब तमाता
1: मी फिना
2: फिना
1: लब
2: फिना फिना नगलो
1: लब
2: ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಹಾವಾ ದೂಕೊಂಡು ಹಾರಗಳೇ ನೋ ದೆನ್ ಕಮಿಯಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕುರಂ ಫಸೆ ಕಮೆ ತನೆ ವಾರಿ ಕುರುಂಗ ಉಂದಗು ಕಮೆ ಎಮ ಕುಡಕೊಂಗ ಅದಿ ಮಳುಕೊಡ್ಡಂ ಫೆನೆ ದೆನ್ ಎನ್ನೆ ಬಸ್ಕುಡ ಚಾನ್ಸೆ ಅಂಗಕು ಜಾವೆ ಸೀಫ ಅಳುಗಳ ಫೆನ್ನಕ ಮಿ ಎಕ್ಕಮ ಸ್ತುವಸ್ ನೋದ ಅಹರೆ ಬರು ಅಹರು ಮಾಗ್ನವಾನೆ ಮಿಹಾರು ತಿಯೋತಿ ಫೆನಿಫ ಕುರುನು ಗೈ ಫೆನಿಫ ವೆಗೆಂಗುಳೆ ಗೈ ಬೆಸ್ ತೆನೆ ತಿಯೋತಿ ದೆ ತೋ ಮಾಫ ಬೆಸೆ ದೆಪಿ ಎಮ ಮಾಫುರ್ಮ ಕಿಯಸ ಎಕ್ಕಮೆ ಇನ್ನುಮಕ್ಕಿ ಫಸೆಯ ಕಮಕ್ಕೆ ವರಿಕೊಮಕ್ಕಿ ಫಸೆಯ ಕಮ ಇನ್ನು ಮುನೆ ಒಮ್ಮೆ ಸಿತಾ ಸ್ವೆಗಂತ ಇನ್ನಾನಿ ಬೇಗೆ ಇನ್ನಾನಿ ಎಂಬಿಮನ ಕುದ್ದಿಯ ವರಿವಂಗ ರಂಗಳು ದಮಿ ಹಣ್ಣು ಬಸೇಗದರೆ ಡಿಬೇನೆ ಏಕಮ ಹಿತಾ ಮೆಸ್ ಕುರಾನೆ ಏಕಮ ಅದೇ ನೂಳವೆನ್ ಕಮೆಗ್ಗೆ ಕುಯ್ಯ ಬೆಸ್ ನು ದೇವೇನೆ ನಮೇಸ್ ಐಕಮಸ್ ಮಂಡುಕೊಂಡು ಪೆನೆ
1: ಶಫೀಕ್ ದಿ ಬುಣನಿ ಹಮ ಅದೇ ಫುರ್ಸತ್ ದೇಶದು ಫುರ್ಸತ್ ದೀಫಿಯಾ ಹಮ ರಂಗಳು ಮುಖ್ಯ ಸಕಶಿಗೆ ವಾಕಮೆಂದು
2: ಸಕಶಿಗೆ ವಾಕಮ ರಂಗಳು ವಿಷ್ಣು ಮುಖ್ಯ ಸ್ತಿಹಿಗೆ ತೆಂ ಅಳುಗಳು ದನ್ನವಾನೆ ಹಮ ಬರಾಬರ ಹಮ ನಮಾಜ್ ಕೊಲ್ಲ ಅವಳು ನ ಫೇರಿ ಹಮ ಯಾ ದುರ್ಗ ವಜೀಫಾ ಹಮ ಅದಾಮ ಕುರನಿ
1: ರಿಸೋರ್ಟ್ ಕ
2: ಸದ ಹೇತಿ ಮಸ್ಸೆದೆ ಕಿ ಫೇರಿ ಹಮ ಯಾ ಹುನ್ನ ಜಹೇನ ಕಾರಿ ಗ ಫೇರಿ ಹಮ ಯಾ ದುರ್ಗ ಒರೆಗೆಂ ಬೈ ಪಹರು ತಿ ಕಹ ಕಂತ ತ ಆ ದೇ ಹಮ ಮದು ನಮ ಸನ್ನಕ ಮತಿ ಕಿ ए फिरियम मिया हुन्ने कारी होरेगन तिकं तिबाज्य गतुगति दानी एंति जेहुनु मस्सेला दिवस दुर्ग हुन्ने या हीवे दें या या नुवाने
1: एम
2: इके बुरान
1: एकुगा उळमा कीवेस
2: कुरेफा कुरी कांतत तिमी अगुरम माहडम सनी रे बय एम बी फिरियम हा बेर होरेफा आस कारी उळें पेजी मनांगळो देखमदिया नगळो
1: ಮರಿಯನ್
2: ದತ್ತ bara ena ena bara to be ena na sa da ve ti kin bara na kan ti da wadu jiya
1: kono me kiyana
2: lo je ko ya mari to bara na kan mira em begen ene khasak ko me ni mira ta bona ko
1: elawa nekkama maulumat libe te elawa ne netizya kolla ve jaha de me shafiq ga
2: edawa nekkama burani enta
1: a
2: rojja toddu hama fori kada bandiya de ve jaha da
1: toddoge bani ala ve do
2: a riti fori kada de ve jaha de gen gote nonnan
1: shafiq ga bara kamu de ta toddu bandiya group ke lava
2: toddu evaru kame da havala vela gobot edawa ege de ve jaha me kem pratham khasa kodden jani adiya hama me harunna bandiya na ga jaha ta iya ve
1: enda
2: ಆ ಹುನ್ನಾನ ಜಹಾನ ಪಾಸ ನಾ ಸಂಬಸ್ ನಾ ಖಾನೆ ಹುನ್ನಾನ ನಸೀನ ಏನತು ಹೆಚ್ಚು ಕೊತ್ತು ಸೆವೆತ್ತೇನ ಎವರನ್ನ ಖಾನೆ ಏನ ದೋರಿ ಯಾವಗೂ ಯಾವಗೂ ಬಗ್ಗೆ ವಿದ್ಯೆ ಹಮ ಎವರು ಅರುವಾದಾನ ಎವರು ಮೀಹು ಮೀ ನಮೂನ ಕೊಂಬರ ಸ್ಟೀಮ್ ಮೇ ಉಳನಿ ದಾರಿ ಒಕ್ಕ ಮಯಕನ್ ರಸನಿ ಮಾವ ಸೋಜ್ಯ ತಿಯಕನ್ ದಾಸ್ ಕುರನ್ ನಸೇನ ಕಾರ್ಯ ದಾ
1: ಆ ಮೇರೆ ಹಮ ಶಫೇಕ್ ವಸ್ ಮಸಕೆ ಕೊಲ್ಲಂ ಫೆಂಡನಿ ಲವಜ ಹಾಲ್ ದೇ ಗಡಿ ದೋ
2: ಆ ದಾ
1: ಏ ಮಲವ
2: ಕುಲಕ ಕುಲೇ ಬೆಲಂಗಲ
1: ಬಂಡಿಯಾ ಎಬತ್ತ
2: ಬಂಡಿಯಾ ನತೆ ಮಹಾ ಗಂಗುಳೆಚ್ಚು ಬಸ್ನುತಿ
1: ದೆ ಬಂಡಿಯಾ ಗೋತ್ ಗಬಾವ ರಿಚಸ್ ಬೇಣು ಕರೆಂಟ ಅದಮ
2: ಯಾ ಫೋಡಿಯೆ ಕಹೆಚ್ಚೆ ಮೊನ್ನನ ಅಬ್ದಾಯವ ದಿಕ್ಕುರ ಫೋಡಿಯೆ ಎವಕಿಯ ಮೇ ಕತಾರೆ
1: ಎಂತ ಮೆಹರಸು
2: ಅನೆ
1: ಮೀ ಲವ ಜಹಾಲಂ ಶಫಿಕ್ ಬುನೆ ಫವರ ಗೇನ ಮೀ ಹುನ್ ನಶಾನೆ
2: ಮೆಹರ
1: ಎಮ ನಶಾ ತಮಸ್ ಬಲಾಲ ಹಿವ್ವೆಜ್ಜೆ ಶಫಿಕ್ ಲವ ಖಾಸ ಕುರಾನ್
2: ಫರತೋರಿ ಮಂಜ ಹುಂಡಾನೆಂಬಾಸೋ ರಾಜ್ಯ ರೀತಿ ನೀವೇನೆ ಹುಟ್ಟಾರೆ
1: ಶಫಿಕ್ ಬರ ಉಪಾವಚೆಗೆ ಶಫಿಕ
2: ಬದ್ದಾಸ್ ಮಿರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕುರಿ ಲವಾಯ್ ಕುರಿಯದ್ದಾಣ

0: हंगार
1: अंगार दो हम इंद्र कोरी इकार गट फड़ रहे रिपीट इरे दिया गट तेरी हो आदि बुद्ध दो हकेरे मिंदमो पार गट तेरी हो
0: हंगार
2: हम एकने दिवे राज्य के लोग
3: कानूना कवयतकों मिनिमम कमा असासे हकोता रखा तेरे को दरी क्या मिल बरका
2: कानूना गवायतकों राय तुंगे सलामता रखा तेरे कं कशवर को दरी कीने
3: कानूना गवायतक फुरमे तेरे कोंगी तंजेहनी कीबे
4: कानून तका गवायतक अहुलवेरवे हेलुं तेरे बुमकी कोंबे फारुदेगिवस अमिला रखा तेरे कमशा मुड़ मुझतमाओगे हमजे हुमा नुहान बेरुं तेरे कमे
2: कानूना गवायतक गुलेगोतुं तियाबे फुरुं बेरुं वासुवाल तक जवाब के नेस्तिनमा दिवे राज्य गडुं के नेस्तेनी
3: तरह
2: मेहोनीर दोहे गरे गंड नुए जहायरु स्टूडियो इन वगुतु
3: एंहा 7149 किलोहर्ट्ज मीडियम वेव आदि 89 मेगाहर्ट्ज एफएम बैंड
2: हमें कनी दिवि राज्य गडो
5: कुडा कुज्जकन अनियालिबे मंजर फेन्ने हिंदु लोमरानु दप्पा खमा बेहे फरातकन अवहा मसला रिपोर्ट कुरवा ಕುಡ ಕುಜ್ಜಕನ್ ಎಹಿತಿರಕಂ ಬೇನು ವೆಫಾವಾ ಮಂಜರ್ ಫೆನ್ನ ಹಿಂದು ಎಹಿತಿರಕಂ ಫೋರ್ ಕೊದ್ದೆವುಮ ಫಸ್ಟ್ ಜಿಹವಡೆ ಅನುಗಣ್ಣವ ಕುಡ ಕುದೀನಕಿ ಅಳುಗೊಂಡ್ ಮೆಂಗೆ ಹಿತುಗದಿರು ಎಕುದಿನ ರಕ್ಕಾತಿರಕಮ ಹಿಮಾಯಂ ಹೋದಾ ದಿನಮುಗ ಅಳುಗೊಂಡ್ ಮೆಂಗ್ ಕೊಮ್ಮೆ ಮೀಹೆಕಿವೆಸ್ ಫರ್ದಿ ಜಿಮ್ಮಾ ಎವ್ವೆ ಅಳಗೊಂಡ್ ಮೆಂಗೆ ಜಿಮ್ಮಾ ಫುರಿ ಹಮಯಂಗ್ ಅದಾಕುರ ಮಾತು
6: ಅಂಗಾದಿ ಉಂಗಣ್ಣಾದಿ ಮುನಿಫೋಯ್ ಫಿಲುವಾ ದಿನುಮುಗ
7: ತೆದುವೆರಿ ಕಮ್ಮಾಯಕು
6: ಎಕ್ವೆರಿ ಕಮಾಯಕು
7: ಏರುವೆಸ್ ಮಿಹಾರುವೆಸ್ ರೈತುನ್ನಾಯಕು ರೈತುನ್ನ ಎಮ್ಮೆ ಗಾತುಗ ದಿವೆಹರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
6: ಎಂಹಾ 7149 ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ 89 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್